0: चाहता हूँ जो आज घटना हुई। तो देखिए ये सारी ना टैक्टिक्स है, सारे ना तरीके हैं हम लोगों को डराने के, धमकाने के और मुद्दे से भटकाने के। तो हमें कहीं से भी मुद्दे से नहीं भटकना है, हमारा एक ही मुद्दा है कि धर्मेंद्र प्रधान को रिज़ाइन करना पड़ेगा। जो 1 करोड़ बच्चों के साथ अन्याय हुआ है, जिन बच्चों ने सुसाइड की है, उसके लिए उनको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो आप 1 बार नहीं 10 बार हमले करवाइए, 1 नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो कोई भी डिस्ट्रैक्ट नहीं होइए, अपने मुद्दे पर टिके रहिए। हमारा मुद्दा है धर्मेंद्र प्रधान शुड रिज़ाइन एंड नो बडी, वो चाहे कितने भी हाथ उठा ले, हम अपनी तरफ से हाथ नहीं उठाएंगे। हमारी मूवमेंट पीसफुल है और हम इस मूवमेंट को पीस एंड लव के साथ ही आगे बढ़ाएंगे। एंड टू द हेटर्स आई वांट टू से गेट वेल सून।
1: अभिषेक दीपके देयर, रक ऑफ द कांग्रेस जनता पार्टी। मूविंग ऑन टू द अदर बिग पॉलिटिकल स्टोरीज टुडे, अ फ्रेश पॉलिटिकल कंट्रोवर्सी हैज नाउ इरप्टेड इन केरलम आफ्टर 3 यूनिवर्सिटी वाइस चांसलर्स अटेंडेड एन आरएसएस प्रोग्राम एड्रेस्ड बाय आरएसएस सरसंघचालक द चीफ ऑफ द आरएसएस मोहन भागवत इन तिरुवनंतपुरम। द पार्टिसिपेशन ऑफ द वीसीज हैज नाउ ट्रिगर्ड अ शार्प रिएक्शन फ्रॉम द कांग्रेस पार्टी, ऑल्सो फ्रॉम लेफ्ट लीडर्स हु हैव क्वेश्चन वेदर हेड्स ऑफ पब्लिक यूनिवर्सिटीज शुड बी अटेंडिंग इवेंट्स लिंक्ड टू आइडियोलॉजिकल ऑर्गेनाइजेशंस। द बीजेपी हैज defended the VCs, arguing that attending a public function does not really amount to showing any political affiliation. But the controversy has now snowballed into a larger debate over institutional neutrality, most importantly the academic independence that needs to exist, and also the role of ideological organizations in public life. Now, there are some who say, what's wrong in attending the RSS chief's event? It's not like the RSS is a banned organization or does antisocial activities. One may have ideological differences with the RSS, but is it okay to vilify them like this? Not okay is what a lot of people strongly feel. The other side feels that academics accepting the RSS wholeheartedly would mean full support to majoritarianism, which is also not good for a democracy. So two different viewpoints there. Joining us now to talk about this, Arun Chulakal of the Congress Party in Kerala. And we also have Rahulishwar, a reputed author, joining us. Before we bring in our guests, let's listen in to some reactions.
2: ആർ എസ് എസിൻ്റെ പരിപാടിയിൽ പി സിമാർ പങ്കെടുക്കുന്നത് ഗുണകരമായ ഒന്നല്ല, അതിൻ്റെ ആവശ്യമില്ല. അത്തരം പരിപാടികളിൽ നിന്ന് അവർ വിട്ടു നിൽക്കേണ്ടതായിരുന്നു. വൈസ് ചാൻസലർമാരെന്ന് പറയുന്നത് വിദ്യാഭ്യാസ രംഗത്തെ ഏറ്റവും പ്രാഗൽഭ്യം തികഞ്ഞ ആളുകളാണല്ലോ അവർ എന്നാണല്ലോ നമ്മുടെ കണക്കുകൂട്ടൽ. അവരത്തരം പരിപാടികളിൽ പോകുന്നത് ഒരിക്കലും ശരിയല്ല. വിദ്യാഭ്യാസ രംഗത്തെ വർഗീയവൽക്കരിക്കാനുള്ള ഒരു നീക്കത്തോടും ഗവൺമെൻറ് അംഗീകരിക്കുന്നില്ല. അല്ല, ഞങ്ങളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഞങ്ങൾ അങ്ങനെ പോകുന്നതിനുള്ള അതൃപ്തി പ്രകടിപ്പിച്ച് കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. അത് ഓൾറെഡി മുഖ്യമന്ത്രി തന്നെ പ്രകടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്, ഉന്നത വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ഇന്നലെ ഞാനും പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അപ്പോൾ അത്തരം പരിപാടികളിൽ വി സിമാർ ഉൾപ്പെടെയുള്ളവർ പങ്കെടുക്കുന്നത് ശരിയല്ല എന്നാണ് എൻ്റെ അഭിപ്രായം.
3: It's actually CM already declared it day before yesterday, I think. That is the thing that we know, the secularism is very important for us. If the secularism point of view, the educational institutions, the heads of the educational institutions, VCs are not supposed to go to the this kind of meeting. That is the impression of the government, and it is the policy of the government that he declared it very well, very clearly.
4: See, the statement issued by the Kerala Chief Minister regarding the participation of 3 Vice Chancellors in a program addressed by RSS Chief Shri Mohan Bhagavat is ridiculous. Because there is no law which prohibits the participation of Vice Chancellor or anyone else in a program of RSS. Because RSS is not a banned organization. There is no law which prohibits anybody from participating in that.
1: Well, Rahul Ishwar, there are deeply polarizing issues on both sides here. We're talking about Kerala, a state where it's the UDF, which is the ruling party. The Congress is in power here. And during the campaign also, we saw the Congress party accusing the left, the LDF, of having secret deals with the RSS. Now the party is accusing VCs of compromising the secular character of education institutions. Should vice chancellors and heads of public universities maintain complete distance from ideological and political organizations?
5: Well, Sudhaji, 2 submissions. I'm a Gandhian and a Hindu activist. Swayam Mahatma Gandhi himself has gone to RSS shakas. Mahatma Gandhi went to the RSS Wardha Shaka. Of course, Mahatma disagreed with many of the policies of RSS. And he appreciated RSS for the discipline they have, for the Hindu unity effort.